0: ए गीत तुमको भल लगुच बंधु सेनापति
1: तुम्हे निर्बोध चाह देख ये गीत शुणु शुणु सुंदरी राणी लक्ष हीरा ओष्ठधार जहा फुटी उठुची ता अमृत राती।